0: ईशा सुवाले कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिलेबो
0: वारर रंगळु वेहेता फेन्नेगु मे बुनम की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफु मडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वणी दिवेहे फे मुं गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्राम ए दिवेहे बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯಾ

0: නුවතියේක මෙගහර්ට්ස් දිවේ FM අබදුවස් එම්ම ගාතුග
1: නුවතියේක මෙගහර්ට්ස් දිවේ FM මෙගඩියක කුරියමකින් දා හිමෙන් යුතිරා මේ ෂෝග මෙහා හිසාබුන් තිබේ ෆ්‍රුන්ගේ සිටි තක මෙසේජ් තක තන් දේනං और में के वाइबर सोशल मीडिया पेज तं आदि पीएसएम ए आगे दिवे ही एफएम नोदी एके मी पेज में दिर को लिबे फवा असर को द वाहक तं मी हफ्ता के विस केनिस ते मुंद आने मी हफ्ता का मी केनिस ते फुरतम मैसेज की पीएसएम ए आई डीएफएम नोदी एके मी पेज अग लिबे फवा मैसेजिंग मी हफ्ता के विस और में के मालूम मैसेज फोनो मां हुलवाली फुरसत का बाएं एहुं तेरी मनी मैसेज तं हिस्सा को फा और मैं एविस मैसेज फोन भी फरात हो गए ना आदि नंबर वे सामनों को मैं मैसेज तक किन्हीं मुंदा आना
2: लाइरस सूरे आहार इन देख मुंगा एम में बढ़ हुआ फिर ना कि मोड़ मशहूर फिल्मी तारिया कबूं नामविस मैंबर फ्रेंड नुहान लोए बाए को बारोली माली को तुन रखा तेरी एह मसक्कते युतियार करुमा एमी हूँ मायूस को लंबे नुनुआती एमी हूँगे निमुमंग ए बसवीं ಮಿಯಾ ದಾಹರೆ ಮಿಯಾ ದಾಕುರಣಿ ಮುಜ್ತಮ ಉಬಾಲಾಗಣ್ಣ ಫುದುಂತಿರಿ ದಾಯಿಮಿ ವಜೀಫಾಯೆ ಎಹೆನ್ ನಮವಿಸ್ ಅದಿವಿಸ್ ಅಹರಿಂಗೆ ಹಿಂಗೊತಿ ಫಿಲ್ಮಿ ದಾಯಿರಾಗ ಅಹರಿಂ ಬೇಣುಂವಿ ಹಮ್ಮೈಕನಿ ಎ ಉಮ್ಮೀದು ಅದಿವಿಸ್ ಹಿತುಗೋಯಿಕ್ಕಂ ಎಬ್ಬಸ್ವಾಂ ಅಹರಿಂ ಹಮ್ಮೈಕನಿ ಹುಟ್ಟಾಲಿ ಎಕ ಮಾಮಿದು ವಾಹಕ ದೆಕ್ಕುಂ
1: ಅರುಣ ಹಿತುಂ ಅರ್ಮೆಂಗೆ ತೆರೆಗ ತಿಬೇನೆ ಅಮ ಮಿ ಬೇನುಂ ವಿ ಕಂಕಂ ನುಕುರವೆ ಅದಿ ನುವಾ ವರೆಗ್ಗಿನ ಫನತಕು ಎಹೆ ನಮಸ್ ಅದಿವಿಸ್ ಎಕಮೆಂ ಹಾಸಿಲ್ ವಾಣಿ ನಮೆ ಇಹೆಂ ಹಿತಂಗರ ವರೆಗ್ಗಿನ ಮಿಹುಂ ಉಳೇನೆ ಅರ್ಮೆಂಗೆ ಮಿಫಾರುಗೆ ಲವ ಎ ಹುರಿಹಾ ಫನತಕಂ ಹಾಸ ಕುರಾಣ ಎಂಗೆ ತೊ ಮಿ ಲವೇಗ ಮಿ ದಕ್ಕ ವಾಹಕ ಫಾರಿಗ ಮಿ ಹಾಲತಾ ನುಗುಳಿದಾಣೆ ಎಹೆ ನಮವಿಸ್ ರೀತಿ ಮ್ಯೂಸಿಕೆ ರೀತಿ ಲವೆಂ ಅಟು ಹಾಲಿಮ ಹಿತಂ ಹಮಚಿಹುಮಿಲ್ಲಿಬೆ ಎಹೆಮ ಅರುಣ್ಗೆ ಉಮ್ಮೀದಕಿ ಹಿತ ಮಿಲವೆಂ ಕೊಮ್ಮೆವಿಸರಿಗೆ ಹಿಂಹಮಚಿಹುಮೆ ಕೆನಿಸ್ತೇನೆ ಕಮ

0: ನವರ್ಸ್ತೆ ಕಡ್ಡಿಯ ಹತೆಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಇಮಾನ್ದಾರ್ಗೆ ಒರಿಜಿನಲ್ ಲವಾಗೆ ವರ್ಷನ್ ಎಮ್ಮಿ ಮಿಲವಾಗೆ ವಿಡಿಯೋಗೆ ಮಸಕ್ಕೆತ್ತಕ ಗುಳೇ ಗೊತ್ತುಂ ಸಣ್ಣಮ್ಮ ಏನಗೆ ಟೀಮು ವನಿ ವಾಗದ ಕಫ
1: Actually, we were all really excited about this concept. I feel like it wasn't very hard for us to pull off something like this because this is something that we were all, like Venki said, we were all quite comfortable with. Of course, it was new to see our faces, like, you know, trying to do these kind of things because we were shooting such romantic videos in the past. But apart from that, I think it was very comfortable for us. The only stressful part was the combat thing because we had to learn something new and the fact that we were shooting a four-day shoot in 2 days without any rest, no food, no sleep. So that was challenging, but it was fun.
2: Even real, I think action looks very different compared
3: very
2: to
3: different.
2: Action.
3: असली में जो action रहता है ना वो इससे बहुत ज़्यादा fast रहता है. उसमें दिखता नहीं है इतना कि हो क्या रहा exactly. इसमें दिखाना पड़ता है.
2: और कभी-कभी वो उसका impact नहीं देखता. When you see real, you know, fights happening, sometimes you don't see the impact happening. But here, like, it has to be more impactful. Impact. So I think it's a little bit more dramatized.
3: The video में आपने देखा जो stick मारा है सिर पे ना, तो वो लकड़ी को उन्होंने पूरी तरह कोशिश किया कि उसको लूज कर दे. जब आएगा तो खुद ही टूटेगा आराम से और वो फिर स्प्रेड होगा टूटते. लेकिन ऐसा नहीं हुआ. वो लॉग लॉग ही रहा और ऐसा जोर से लगा मेरे को कि मेरे को उसके बाद एकदम गाना था लगा मुझे. मैं भूल गया हो क्या रहा है. मुझे सेंसेस में आने में थोड़ा टाइम लगा. फिर देखा मुझे तो गाना है अभी. तो फिर तो डिसओरिएंटेड था. पेन था मुझे 10-15 दिन तक. यहाँ पे एक अजीब सा पेन चल रहा था.
0: ಸಣಂಪೂರಿಗೆ ಬೇಂಡುಂ ಮಿ ಒರಿಜಿನಲ್ ಲವಾಗೆ ಅಸರುಗದ ಕ್ಲಾಸಿಕಲ್ ರಾಗು ಹಿಫಾಟ್ಟಾಗೆಂಗ್ ಜಮಾಣಿ ಮಡುಮಾತಿರಿ ಎಕ್ವಾಸ್ಟಿಕ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟೆ ಮಿ ಲವಾಗ ವನಿ ಬೇಣು ಕೊಫ. ಸಣಂಪೂರಿಗೆ ಮಡುಮಾತಿರಿ ಅದಿ ಅಸರುಗದ ಅಡುಂಕಿಯ ದೀಫವಾ ಮಿ ಲವಯ ಸುವಾಣುಂಗೆ ಬೊಡು ತರುಹಿ ಬೆಲಿಬಿಕೆಂದಿಯಾ.